आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर न कोई। तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी। तू निश्चल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी। तू आपे करह सो होई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी। तुद आपे सिरज सब गोई,